तू मात पिता हम तुमरी कृपा मैं कोई ना जानी तुमरा उचे ते उचा सगल समग्री तुमरा सूतर तुमते होए सो